0: तू सदा सरसमाले, एहो कुटुंब तुझे देखदा चले नाही तेरे नाले।
1: साथ तेरा चले नाही तस नाल क्यों जितलाईया।
0: ऐसा